0: Mamma, badu haveja.
1: Tarifla, Sonia gata buni. Mamma e bece mi ke muluwa.
0: Papa, gadi jehani e.
2: Tarifla madu kobbada.
3: Sonia, debel maasha school na.
4: Tumhi ne to kaha tha. कि सच्चा प्यार सबसे बड़ा होता
0: मामा
4: किस पर से भी
5: मामा फोन है का हाँ माधवारे तैयार दाम भी था ना कड़ी वाइपर कराना
0: मामा वैसे फोन का डोंटा
6: कोको डोंटे कमी कड़े काले नूले वेने दे सोनिया गाता
7: एहनी गुलुंता बदहि कुराफा दान एम गातुगावा गुलुंतका एम फुरतम इस्कंदेमा
8: हिब्बरा उम्मी
9: मे मुबारा तुंग अळुगणा आ तजरिबा तहका आ मौदूमा तके अळुगणा इंगें दान कमुगे फणी उम्मीद का
10: मे होरी नियक कंडाला के तमे गें देवेम कुरिय का दान हम
9: हितंग एरी मे फार बारु आनी वणे लिबुनस नोलुबुनस लिबे तजरिबाय की अळुगड़ देखे कोतक वर पडो इच
11: वो फें हगे गतकन हेदुमा बावेरिन पुरा उफा बेरी दतु
12: बेस्ट रेडियो प्रेजेंटर कंपटीशन गे टाइटल उफलाला बावेरिया की
8: रेडियो प्रोग्राम हुशेड़ में शोगर व फरात का खास होकर इन दिव्य राज्य गणों को लेकर दा रियलिटी शो
13: फाही पे प्रेजेंट
14: बेस्ट रेडियो प्रेजेंटर कंपटीशन
11: हुकुरु आदि होने हिर दो होगे मिंदुरु दे चहाएरो
8: रिपीट हुकुरु आदि होने हिर दो होगे रेगंड दिए गड़ित रही
11: एंगा सतर सते का सालियस नोए किलोहर्ट्स मीडियम वेव आदि अट्टी है नोए मेगाहर्ट्स एफएम बैंड
8: Fahipe presents Best Radio Presenter Competition. Mi Mubaratu ke co-sponsor ki Wholesale Point.
15: Mudarrise ke adum.
16: Ti Musa ge faano misrang emburi wada gato. Musa ge faano misrang emburi wada.
15: Dari warunge sual takai ko.
17: Furtama eri botaka. Neng esoleho
15: ಇಬ್ರತುಂ ಫುರಿಗೆಂಬ ವಾಹಕದ ಕಾಯಕು ದಿವೈ ರಾಜ್ಯ ಗಡು ಗೆಣಿಸ್ತೇನಿ
18: ಫಾಣೂಸ್ ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರ್ದು ಹೇಗೆ ಹವೀರ್ ಹತರು ಕಡಿ ಫಣರೆ ರಿಪೀಟ್ ಕೊಮ್ಮೆ ಅಂಗಾರದು ಹೇಗೆ ಹವೀರ್ ಹತರು ಕಡಿ ಫಣರೆ
15: ಎಂಹಾ ಸತರಸ್ತೇಗ ಸಾಡಿಸ್ ನುವೆ ಕಿಲೋ ಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ ಅದಿ ಅಟಿಹ ನುವೆ ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್ ದಿವೈ ರಾಜ್ಯ ಗಡು
19: दस कुरमा
0: अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम
19: आद कुरब्बा
2: अस्सलाम वालेकुम
1: वालेकुम सलाम
19: सवाबा दरुमा इतुर कुरब्बा
0: अस्सलाम वालेकुम
4: वालेकुम सलाम
14: एकतु अनेक का बदलवा हिंदु हिनितुम वेलुमायकु सलांग वालुमकी इस्लामी रिवेति अदबत होगी तेरे वाकमे अदि मुस्लिम कुरे एकतु अनेक के मच्चबा हक्के
18: ದರಿಮಿಕಿ ಮ್ಯಾಂಗಲ್ಲು ಹವಾಲ್ ಕೊರವಾಫಾವಾ ಅಮಾನಾತೆ
12: ದರಿನಕಿ ಮ್ಯಾಂಬಫ್ಯಾಂಗೆ ಲೂಲುಗೆ ಫಿನಿಕಂ
18: ಎ ದರಿನ ಹಿಯಮಕು ದಕ್ಕ್ಯಾ ದಿನಮಕಿ ಮ್ಯಾಂಬಫ್ಯಾಂಗೆ ಜಿಮ್ಮಾರ
12: ಏ ಹಿತ್ತಕುಗೆ ಮಾಮಿಲಾಮಿಲಿ ಏ ಹಿತ್ತಕುಗೆ ಮಾಮಿಲಾಮಿಲಿ ಏ ಹಿತ್ತಕುಗೆ ಮಾಮಿಲಾಮಿಲಿ
11: ಬುರಾಸ್ಪತಿ ದುಹುಗೆ ಮೆಂದುರು ದೇ ಜಹಾಯಿರು ರಿಪೀಟ್ ಹುಕುರ್ ದುಹುಗೆ ರೇಗಣು ದಿಹೆ ಜಹಾಯಿರು ಅದಿ ಹೊನ್ಹಿರ್ ದುಹುಗೆ ಮೆಂದಂ ಎಕೆ ಜಹಾಯಿರು
12: ಇತ್ತಕುಗೆ ಮಾಮೆ ನಾಮೆಲಿ

0: माने हम कशवरुं उड़तका बिं एकति गंडका विफावनिको फहे तिमन रसकलांगे ए देति वकिको लिव्विकं काफिरवे मीहुं नुदन्ननी हेजे अदे तिमन रसकलांगे दिरे कुम्मे इच्चे फिनुं हेद्दवी में फहे एवरें ईमान वनी हेजे
1: मी आयतुगे माने विस्नालायरो बिमुगा फिन नेंगिरो एव्विस दिरे इच्चे नूले नेकंगेंगे ಏಕಮಕು ಎವ್ವಿಸ್ ತನೆಗ್ಗ ಫೆಂ ಉಫೆದ್ದೆ ವಿವಾಹಕ ಮೀಂ ಆಯತೆಗ್ಗ ಬಯಾಂ ವಿಫನೆತುಮುಂ ಏರು ಅಲ್ಲೋಹ್ ತಾಲಾ ಫೆಂ ಖಲ್ಗು ಕುರವ್ವಾಫ ವಾಣೇಕಮ ದಲೀಲು ಲಿಬೆ ಎಹೆಂ ವಿಮ ಕುರಿಂ ಹಾಮಕುರಿ ನಜರಿಯಾದ ಹುಗಿತಿರೆಂ ಮಿ ಆಯತ ಬೊಡ ಬಾರುದೆನಿ ದೆವನ ನಜರಿಯಾಯ ಏಯ್ ಅಲ್ಲೋಹ್ ತಾಲಾ ಮಾ ಕುರಿಂ ಫೆಂ ಉಫದ್ದವಾಫವುಂ ಹೂದ್ ಸೂರತುಗೆ ಹೆವ್ವನ ಆಯತುಂ ಮಿ ನಜರಿಯಾಯ ವರ ವರುಗದ ದಲೀಲೆಲ್ಲಿಬೆ